ಸಹನಃ ಇಷ್ಟೋ ವಿಶಿಷ್ಟ ಶಿಷ್ಟೇಷ್ಟಃ ಸುಲಭಸಾರಶೋಧನಃ ತೀರ್ಥರೂಪಸ್ತೀರ್ಥನಾಮ ತೀರ್ಥದೃಶ್ಯಸ್ತು ತೀರ್ಥದಃ ಅಪಾಂ ನಿಧಿರಧಿಷ್ಠಾನಂ ವಿಜಯೋ ಜಯಕಾಲವಿತ್. ಪ್ರತಿಷ್ಠಿತಃ ಪ್ರಮಾಣಜ್ಞಃ ಹಿರಣ್ಯಕವಚೋ ಹರಿಃ ವಿಮೋಚನಸುರಗಣಃ ವಿದ್ಯೇಶೋ ಬಿಂದುಸಂಶ್ರಯಃ ವಾತರೂಪೋ ಮಲೋನ್ಮಾಯಿ ವಿಕರ್ತಾ ಗಹನೋ ಗುಹಃ ಕರಣಂ ಕಾರಣಂ ಕರ್ತಾ ಸರ್ವಬಂಧವಿಮೋಚನಃ ವ್ಯವಸಾಯೋ ವ್ಯವಸ್ಥಾನಃ ಸ್ಥಾನದೋ ಜಗದಾದಿಜಃ ಗುರುದೋ ಲಲಿತೋ ಭೇದಃ ಭಾವಾತ್ಮಾತ್ಮನಿ ಸಂಸ್ಥಿತಃ ವೀರೇಶ್ವರೋ ವೀರಭದ್ರಃ ವೀರಾಸನವಿಧಿರ್ಗುರುಃ ವೀರಚೂಡಾಮಣಿರ್ವೇತ್ತ ಚಿದಾನಂದೋ ನದೀಧರಃ ಆಜ್ಞಾಧಾರಸ್ತ್ರಿಶೂಲೀ ಚ ಶಿಪಿವಿಷ್ಟಃ ಶಿವಾಲಯಃ ಬಾಲಖಿಲ್ಯೋ ಮಹಾವೀರಃ ತಿಗ್ಮಾಂಶುರ್ಬಧಿರಃ ಖಗಃ ಅಭಿರಾಮಸ್ಸು ಶರಣಃ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯಃ ಸುಧಾಪತಿಃ ಮಘವಾನ್ ಕೌಶಿಕೋ ಗೋಮಾನ್ ವಿರಾಮಃ ಸರ್ವಸಾಧನಃ ಲಲಾಟಾಕ್ಷೋ ವಿಶ್ವದೇಹಃ ಸಾರಃ ಸಂಸಾರಚಕ್ರಭೃತ್ ಅಮೋಘದಂಡೀ ಮಧ್ಯಸ್ಥಃ ಹಿರಣ್ಯೋ ಬ್ರಹ್ಮವರ್ಚಸಃ ಪರಮಾರ್ಥಃ ಪರೋ ಮಾಯಿ ಶಂಬರೋ ವ್ಯಾಘ್ರಲೋಚನಃ ರುಚಿರ್ಬಹುರುಚಿರ್ವೇದ್ಯಃ ವಾಚಸ್ಪತಿರಹಸ್ಪತಿಃ ರವಿರ್ವಿರೋಚನಸ್ಕಂದಃ ಶಾಸ್ತಾವೈವ ಸ್ವತೋಯಮಃ ಯುಕ್ತಿರುನ್ನತಕೀರ್ತಿಶ್ಚ ಸಾನುರಾಗಃ ಪುರಂಜಯಃ ಕೈಲಾಸಾಧಿಪತಿಃ ಕಾಂತಃ ಸವಿತಾರವಿಲೋಚನಃ ವಿಶ್ವೋತ್ತಮೋ ವೀತಭಯಃ ವಿಶ್ವಭರ್ತಾ ನಿವಾರಿತಃ ನಿತ್ಯೋ ನಿಯತಕಲ್ಯಾಣಃ ಪುಣ್ಯಶ್ರವಣಕೀರ್ತನಃ ದೂರಶ್ರವೋ ವಿಶ್ವಸಃಃ ಧ್ಯೇಯೋ ದುಃಸ್ವಪ್ನನಾಶನಃ ಉತ್ತಾರಣೋ ದುಷ್ಕೃತಿಃ ವಿಜ್ಞೇಯೋ ದುಃಸಹೋಭವಃ ಅನಾದಿರ್ಭೂರ್ಭುವೋ ಲಕ್ಷ್ಮೀಃ ಕಿರೀಟೀ ತ್ರಿದಶಾಧಿಪಃ ವಿಶ್ವಗೋಪ್ತಾ ವಿಶ್ವಕರ್ತಾ ಸುವೀರೋ ರುಚಿರಾಂಗದಃ ಜನನೋ ಜನಜನ್ಮಾದಿಃ ಪ್ರೀತಿಮಾನ್ ನೀತಿಮಾನ್ ಧ್ರುವಃ ವಸಿಷ್ಠಃ ಕಶ್ಯಪೋ ಭಾನುಃ ಭೀಮೋ ಭೀಮಪರಾಕ್ರಮಃ ಪ್ರಣವಃ ಸತ್ಪಥಾಚಾರಃ ಮಹಾಕೋಶೋ ಮಹಾಧನಃ ಜನ್ಮಾಧಿಪೋ ಮಹಾದೇವಃ ಸಕಲಾಗಮಪಾರಗಃ ತತ್ವಂ ತತ್ವವಿದೇಕಾತ್ಮ ವಿಭುರ್ವಿಷ್ಣುರ್ವಿಭೂಷಣಃ ಋಷಿರ್ಬ್ರಾಹ್ಮಣ ಐಶ್ವರ್ಯಂ ಜನ್ಮ ಮೃತ್ಯುಜರಾತಿಗಃ ಪಂಚಯಜ್ಞಸಮುತ್ಪತ್ತಿಃ ವಿಶ್ವೇಶೋ ವಿಮಲೋದಯಃ ಆತ್ಮಯೋ ನಿರನಾದ್ಯಂತಃ ವತ್ಸಲೋ ಭಕ್ತಲೋಕಧೃಕ್ ಗಾಯತ್ರೀವಲ್ಲಭಃ ಪ್ರಾಂಶುಃ ವಿಶ್ವಾವಾಸಃ ಪ್ರಭಾಕರಃ ಶಿಶುರ್ಗಿರಿರತಃ ಸಮ್ರಾಟ್ ಸುಷೇಣಃ ಸುರಶತ್ರುಃ ಅನೇಮಿರಿಷ್ಟನೇಮಿಶ್ಚ ಮುಕುಂದೋ ವಿಗತಜ್ವರಃ ಸ್ವಯಂ ಜ್ಯೋತಿರ್ಮಹಾಜ್ಯೋತಿಃ ತನುಜ್ಯೋತಿರಚಂಚಲಃ ಪಿಂಗಲಃ ಕಪಿಲಶ್ಮಶ್ರುರ್ಭಾಲನೇತ್ರಸ್ತ್ರಯೀತನುಃ ಜ್ಞಾನಸ್ಕಂದೋ ಮಹಾನೀತಿಃ ವಿಶ್ವೋತ್ಪತ್ತಿರುಪಪ್ಲವಃ ಭಗೋ ವಿವಸ್ವಾನಾದಿತ್ಯಃ ಗತಪಾರೋ ಬೃಹಸ್ಪತಿಃ ಕಲ್ಯಾಣಗುಣನಾಮಾ ಚ ಪಾಪಃ ಪುಣ್ಯದರ್ಶನಃ ಉದಾರಕೀರ್ತಿರುದ್ಯೋಗೀ ಸದ್ಯೋಗೀ ಸದಸತ್ರಪಃ ನಕ್ಷತ್ರಮಾಲೀನಾಕೇಶಃ ಸ್ವಾಧಿಷ್ಠಾನಷಡಾಶ್ರಯಃ ಪವಿತ್ರಃ ಪಾಪಹಾರೀ ಚ ಮಣಿಪೂರೋ ನಭೋಗತಿಃ ಹೃತ್ಪುಂಡರೀಕಮಾಸೀನಃ ಶಕ್ರಶಾಂತೋ ವೃಷಾಕಪಿಃ ಉಷ್ಣೋಗ್ರಹಪತಿಃ ಕೃಷ್ಣಃ ಸಮರ್ಥೋನರ್ಥನಾಶನಃ ಅಧರ್ಮಶತ್ರುರಜ್ಞೇಯಃ
पुरुहूतः पुरुश्रुतः ब्रह्मगर्भो बृहद्गर्भः धर्मधेनुर्धनागमः जगद्धितैषी सुगतः कुमारः कुशलागमः हिरण्यवर्णो ज्योतिष्मान् नानाभूतरतोध्वनिः आरोग्यो नमनाध्यक्षः विश्वामित्रधनेश्वरः ब्रह्मज्योतिर्वसुर्धामा महाज्योतिरनुत्तमः मातामहो मातरिश्वा नभस्वान्नागहारधृक् पुलस्त्यः पुलहोऽगस्त्यः जातो कर्ण्यः पराशरः निरावरणनिर्वारः वैरिंच्यो विष्टरश्रवाः आत्मभूरनिरुद्धोऽत्रिः ज्ञानमूर्तिर्महायशाः लोकवीराग्रणीर्वीरः चण्डः सत्यपराक्रमः व्यालकल्पो महाकल्पः कल्पवृक्षः कलाधरः अलङ्करिष्णुरचलः रोचिष्णुर्विक्रमोन्नतः आयुःशब्दपतिर्वाग्मी प्लवनशिखिसारथिः असंसृष्टोतिथिः शत्रुः प्रमाथी पादपासनः वसुश्रवाकव्यवाहः प्रतप्तो विश्वभोजनः जप्यो जरादिशमनः लोहितश्च तनूनपात् पृषदश्वो नभो योनिः सुप्रतीकस्तमिस्रः निदाघस्तपनो मेघभक्षः परपुरञ्जयः सुखानिलः सुनिष्पन्नः सुरभिशिशिरात्मकः वसन्तो माधवो ग्रीष्मः नभस्यो बीजवाहनः अङ्गिरा गुरुरात्रेयः विमलो विश्वपावनः पावनः पुरजिच्छक्रः त्रैविद्यो नववारणः मनोबुद्धिरहङ्कारः क्षेत्रज्ञः क्षेत्रपालकः जमदग्निर्बलनिधिः विगालो विश्वगालवः अघोरोऽनुत्तरो यज्ञः श्रेयो निःश्रेयसप्रदः शैलो गगनकुन्दाभः दानवारिररिन्दमः चामुण्डो जनकश्चारुः निःशल्यो लोकशल्यधृक् चतुर्वेदश्चतुर्भावः चतुरश्चतुरप्रियः आम्नायोऽथ समाम्नायः तीर्थदेवशिवालयः बहुरूपो महारूपः सर्वरूपश्चराचरः न्यायनिर्मायको नेयः न्यायगम्यो निरञ्जनः सहस्रमूर्धा देवेन्द्रः सर्वशस्त्रप्रभञ्जनः मुण्डीविरूपो विकृतः दण्डीनादिगुणोत्तमः पिङ्गलाक्षो हि बह्वक्षः नीलग्रीवो निरामयः सहस्रबाहुः सर्वेशः शरण्यः सर्वलोकधृक् पद्मासनः परं ज्योतिः पारम्पर्यफलप्रदः पद्मगर्भो महागर्भः विश्वगर्भो विचक्षणः परावरज्ञो वरदः हिरण्यश्च महास्वनः देवासुरगुरुर्देवः देवासुरनमस्कृतः देवासुरमहामित्रः देवासुरमहेश्वरः देवासुरेश्वरो दिव्यः देवासुरमहाश्रयाः देवदेवो नयोचिन्त्यः देवतात्मात्मसम्भवः सद्यो महासुरव्याधः देवसिंहो दिवाकरः विबुधामचरश्रेष्ठः सर्वदेवोत्तमोत्तमः शिवज्ञानरतश्रीमान् शिखीश्रीपर्वतप्रियः वज्रहस्तसिद्धखड्गः नरसिंहनिपातनः ब्रह्मचारी लोकचारी धर्मचारी धनाधिपः नन्दीनन्दीश्वरोऽनन्तः नग्नव्रतधरः शुचिः लिङ्गाध्यक्षः सुराध्यक्षः युगाध्यक्षो युगापहः
स्वधामा स्वगत स्वर्गी स्वरस्वरमयस्वनः बाणाध्यक्षो बीजकर्ता कर्मकृत् धर्मसंभवः दम्भो लोभोऽथ वैशम्भुः सर्वभूतमहेश्वरः श्मशाननिलयस्त्र्यक्षः सतुरप्रतिमाकृतिः लोकोत्तरस्फुटो लोकः त्र्यम्बको नागभूषणः अन्धकारिर्मखद्वेषी विष्णुकन्धरपातनः हीनदोषोक्षयगुणः दक्षारिः पूषदन्तभित् पूर्णः पूरयिता पुण्यः सुकुमारः सुलोचनः सन्मार्गपः प्रियो धूर्तः पुण्यकीर्तिरनामयः मनोजवस्तीर्थकरः जटिलो नियमेश्वरः जीवितान्तकरो नित्यः वसुरेतावसुप्रदः सद्गतिः सिद्धिदः सिद्धिः सज्जातिः खलकण्टकः कलाधरो महाकालभूतः सत्यपरायणः लोकलावण्यकर्ता च लोकोत्तरसुखालयः चन्द्रसञ्जीवनः शास्ता लोकग्राहो महाधिपः लोकबन्धुर्लोकनाथः कृतज्ञः कृतिभूषितः अनपायोऽक्षरः कान्तः सर्वशस्त्रभृतांवरः तेजोमयो श्रुतिधरः लोकमानी घृणार्णवः शुचिस्मितः प्रसन्नात्मा यजेयो दुरतिक्रमः ज्योतिर्मयो जगन्नाथः निराकारो जलेश्वरः तुम्बवीणो महाकायः विशोकशोकनाशनः त्रिलोकपस्त्रिलोकेशः सर्वशुद्धिरधोक्षजः अव्यक्तलक्षणो देवः व्यक्तोऽव्यक्तो विशाम्पतिः परशिवो वसुर्नासा सारो मानधरो यमः ब्रह्मा विष्णुः प्रजापालः हंसो हंसगतिर्वयः वेधा विधाता धाता च स्रष्टा हर्ता चतुर्मुखः कैलासशिखरावासी सर्वावासी सदा गतिः हिरण्यगर्भो द्रुहिणः भूतपालोऽथ भूपतिः